असो पहिल्या कुई आला कई गणस काया बरफ होता ही काय मितिल आले ब्रेक मितिल लेते आणि इथे डाय मितिल लोक बेलें उतू सी आसब बर मुंजेतील उतू सी आसब बर मुंजेतील इन मितिल आय सिक्कि असे कुंडी असं डायंग उजुंडी इन्हा लोक बरोबर मितिल होय नमा इलोंग उन सेले आबा अबो ओतु पोई पुगो वलगल मदिल इरे वलगल सुरु न ओतु केर पोई न लो के आने स्वींगा इंग ओतु अबेल इ देव किरेल ना इंग किरेल इलेन इरे के बालन सु इलेन इरे के बालन सु इरे ये लोग मिंग इरे नमा केर फिंडिसेन नमा सोवाई ngai ila ne ere ke balan sune je na pore embele je al mitil se ja kaminga ina lomba al mitil hoy ji ale dua bilme na deng abala sinel na mai abalem bi na mai abalem bi ho a induo ji ban songa abalem ya na in abala al dang oran dio ke na na kinga kawe ina lombal abala hoy abala kise abala kise namangai ngi ama ilangi in abala dal undul bay utu na ki walal muna kamba ilana utu ka wala mun ke aba indu el in utu ela alangi su no bulu na kiru mun kang na irtok anan Yesu agaba nubul na ki kuyo

असो पहिल्या कुईंग आला कहीं अनस काया बरफ होता ही काय मितिल आले ब्रेक मितिल लेते आणि इथे दाय मितिल लोक मेले उतू सी आसप बर मुंजेतील उतू सी आसप बर मुंजेतील इन मितिल आयस किंग असे कुंडी असे दाय मुजुंडी इन लंब दोल मितिल होय नमय लोंग उन सेले आबा अब ओतु पई पुगो वलगल मदिल इरे वलगल सुरु न ओतु केर पई न लो के आने स्विंगा इंग ओतु अब एल इ देव किरेल ना इंग किरेल इलेन इरे के बालन सु इलेन इरे के बालन सु इरे ये लोग मिंग इरे नमा केर फिंडिसेन नमा सोवाई ngain ilain ere ke balan sune je na pore im belezial im mitil se ze kaminga ina lomba al mitil hoy ji ale dua bilme na deng abla sine na may ablem fi na may ablem fi ho a induo ji ban songa ablem ya na in abala al dang oran dio ke na na kinga kawe ina lombal abala hoy abala kise abala kise namangai ngi nama ilai ngi in abala dal undul bay utu na ki walagal muna kamba ilai na utu ka wala mun ke aba induo el in utu ela alangi su no bulu na kiru mun kang na irtok anan Yesu agaba nubul na ki kuyo